You are listening to Radio 4EB 98.1 FM. Following program is in Marathi language. नमस्कार, आपण ऐकत आहात मराठी आकाशवाणी, आपली वाणी आपली गाणी. रेडिओ 4EB 98.1 FM वर दर गुरुवारी रात्री 9 वाजता ऐकत रहा मराठी आकाशवाणी. नमस्कार, मी गणेश देशपांडे. आज आपण ऐकत आहात मराठी आकाशवाणी, आपली वाणी आपली गाणी. रेडिओ 4EB 98.1 FM वर आज आपण ऐकत आहात अतिशय सुंदर अशी मराठी नाट्यपदे की जी वेगवेगळ्या नाटकातील आहेत. जसे की हे बंद रे शमाचे, भावबंधन, अशी अनेक गाजलेली नाट्यपदे आज आपण ऐकणार आहोत. अशी अपेक्षा आहे की आपल्याला ही नाट्यपदे आपण पूर्वी ऐकलेलीच आहेत, पण ही पुन्हा एकदा आपल्या मराठी आकाशवाणीवर ऐकायला तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि आपल्या काही सूचना मार्गदर्शन असतील तर आम्हाला तुम्ही जरूर कळवा, की जेणेकरून आम्ही जो आपला रेडिओ मराठी आकाशवाणीचा कार्यक्रम आहे तो अधिकाधिक समृद्ध करू शकू. तर अशी अपेक्षा आहे की हा कार्यक्रमही आपल्याला आवडेल. आणि धन्यवाद.

नमस्कार, मी गणेश देशपांडे. आज आपण ऐकत आहात मराठी आकाशवाणी, आपली वाणी आपली गाणी, रेडिओ 4EB 98.1 FM. आज आपण ऐकत आहात अतिशय सुंदर अशी मराठी नाट्यपदे की जी वेगवेगळ्या नाटकातील आहेत, जसे की हे बंदरे शमाचे, भावबंधन, अशी अनेक गाजलेली नाट्यपदे आज आपण ऐकणार आहोत. अशी अपेक्षा आहे की आपल्याला ही नाट्यपदे आपण पूर्वी ऐकलेलीच आहेत, पण ही पुन्हा एकदा आपल्या मराठी आकाशवाणीवर ऐकायला तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि आपल्या काही सूचना मार्गदर्शन असतील तर आम्हाला तुम्ही जरूर कळवा, की जेणेकरून आम्ही जो आपला रेडिओ मराठी आकाशवाणीचा कार्यक्रम आहे तो अधिकाधिक समृद्ध करू शकू. तर अशी अपेक्षा आहे की हा कार्यक्रमही आपल्याला आवडेल. आणि धन्यवाद.

नमस्कार, मी गणेश देशपांडे. आज आपण ऐकत आहात मराठी आकाशवाणी, आपली वाणी आपली गाणी, रेडिओ 4EB 98.1 FM. आज आपण ऐकत आहात अतिशय सुंदर अशी मराठी नाट्यपदे की जी वेगवेगळ्या नाटकातील आहेत, जसे की हे बंदरे शबाचे, भावबंधन, अशी अनेक गाजलेली नाट्यपदे आज आपण ऐकणार आहोत. अशी अपेक्षा आहे की आपल्याला ही नाट्यपदे आपण पूर्वी ऐकलेलीच आहेत, पण ही पुन्हा एकदा आपल्या मराठी आकाशवाणीवर ऐकायला तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि आपल्या काही सूचना मार्गदर्शन असतील तर आम्हाला तुम्ही जरूर कळवा, की जेणेकरून आम्ही जो आपला रेडिओ मराठी आकाशवाणीचा कार्यक्रम आहे तो अधिकाधिक समृद्ध करू शकू. तर अशी अपेक्षा आहे की हा कार्यक्रमही आपल्याला आवडेल. आणि धन्यवाद.

नमस्कार. आपण ऐकत आहात मराठी आकाशवाणी, आपली वाणी आपली गाणी. रेडिओ 4EB 98.1 FM वर दर गुरुवारी रात्री 9 वाजता ऐकत रहा मराठी आकाशवाणी.

नमस्कार. आपण ऐकत आहात मराठी आकाशवाणी, आपली वाणी आपली गाणी. रेडिओ 4EB 98.1 FM वर दर गुरुवारी रात्री 9 वाजता ऐकत रहा मराठी आकाशवाणी.

नमस्कार, मी गणेश देशपांडे. आज आपण ऐकत आहात मराठी आकाशवाणी, आपली वाणी आपली गाणी, रेडिओ 4EB 98.1 FM. आज आपण ऐकत आहात अतिशय सुंदर अशी मराठी नाट्यपदे की जी वेगवेगळ्या नाटकातील आहेत, जसे की हे बंद रे शबाचे, भावबंधन, अशी अनेक गाजलेली नाट्यपदे आज आपण ऐकणार आहोत. अशी अपेक्षा आहे की आपल्याला ही नाट्यपदे आपण पूर्वी ऐकलेलीच आहेत, पण ही पुन्हा एकदा आपल्या मराठी आकाशवाणीवर ऐकायला तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि आपल्या काही सूचना मार्गदर्शन असतील तर आम्हाला तुम्ही जरूर कळवा, की जेणेकरून आम्ही जो आपला रेडिओ मराठी आकाशवाणीचा कार्यक्रम आहे तो अधिकाधिक समृद्ध करू शकू. तर अशी अपेक्षा आहे की हा कार्यक्रमही आपल्याला आवडेल. आणि धन्यवाद.